न रूपं न भूपं न कायं न कर्मं न द्रासं न प्रासं न भेदं न परमं सदेवं सदा सिद्धभिर्दं स्वरूपे नमो एक रूपे नमो एक रूपे नृयुक्तं प्रभा